कबीर लागे प्रीत सुजान श्याम लागे प्रीत सुजान श्याम बजे दुख हजार मोहे लागती ताला बेली मोहे लागती ताला बेली बछरे बिन गाय हवेली।